सुनै सेख पीर पातशाह, सुनै अंधे पावे राह, सुनै हाथ होवे असगा, नानक भगतां सदा विगा, सुनै दुख।